पूरक पंडित एक मतो जित संजय करे प्यार धर्मे धर्म करेगा वावे मंगे मुख द्वार जती सदा वे जुग दिन जाने छठ पै घर बार सबको पूरा पे हो।